0: ಸುಂದರ ಇಂಚಿಯ ಬರ್ಕಟಿ ಎಫ್ಎಂ ತಿಮ್ಮಂದು ತಮ್ಮ ಜಾತ್ನಿಗಾರಿ
1: अत्याधुनिक सिटी स्क्यान सेवा अब तुलसीपुरको सुलभ सिटी स्क्यान सेन्टरमा
2: हजुर वरिष्ठ रेडियोलोजिस्ट